अथि पास उकुमान मन कहले तनी थेले के अमरु है के मारा वे मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, मा, म